0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे मंगळवार 14 जुलै 2026 आणि आजचा सुविचार सांगते. चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगली कर्म हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. श्रोतेव, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो. सकाळची सुरुवात भक्ती, प्रार्थना आणि सकारात्मक विचारांनी झाली तर दिवसभर मन प्रसन्न राहतं. चला आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. डाक तार विभागाची 160 वर्षापासूनची तार सेवा बंद झाली. दिवस होता आजचा, साल होतं 2013. संदीप चंदा जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार मिळाला, तोही आजच्याच दिवशी. कॅनडा देशात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली, तीही आजच. इराक देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव झाला आणि अब्दुल करीम कासम सत्तेवर आला, तोही आजच्याच दिवशी. पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्य सत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. आतील 7 बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरुवात होती. आता आजचे जन्मदिवस पाहू. रोशन संगीतकार यांचा जन्म आजचाच. यशवंत खुशाल देशपांडे महानुभव वाङ्मयाचे नामवंत संशोधक यांचाही जन्म आजचाच आहे. गोपाल गणेश आगरकर थोर समाजसुधारक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

देवावर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा, कारण प्रयत्न करणाऱ्यांनाच ईश्वराची कृपा लाभते. यासोबत ऐकूया पुढचं भक्तिगीत. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगतेय आणि सुरुवात करतेय मेष राशीपासून. आज तुमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी गोड बोलण्याची कला शिकावी लागेल. वृषभ रास, आज तुम्ही सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाकडे विशेष लक्ष द्याल. आज तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस एखादा मोठा छंद पूर्ण करण्यात घालवू शकता. मिथुन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आणि आर्थिक बाबतीत समृद्ध आहे. नवीन लोकांना भेटल्याने तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. कर्क रास, आज तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. तुम्हाला तुमच्यातील कलागुण बाहेर आणण्याची गरज आहे. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. व्यावसायिकांसाठी शुभ दिवस असेल. लोकांच्या मदतीने तुमचे उत्पन्नही वाढणार आहे. कन्या रास, महिला नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी शॉपिंगला जाऊ शकतात. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळणार आहेत. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केलवेणधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. कुटुंबासाठी चांगली बातमी येईल. आज कोणतेही काम करताना तुम्ही तुमचे मन शांत ठेवलं पाहिजे. घरगुती जीवनामध्ये आनंद येईल. वृश्चिक रास, तुम्ही परदेशात शिक्षण किंवा व्यापारासाठी जाण्याचा विचार करू शकता. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली संधी देखील मिळू शकते. धनुरास, पैशांच्या बाबतीत आज थोडा धीर धरा, आरोग्य चांगले राहील. मकर रास, रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. व्यवहारांशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल. कुंभ रास, विवाह सोहळ्यात काही जण जाऊ शकतात. महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. आणि शेवटची मीन रास, नोकरीत प्रगती होण्याची आणि चांगल्या कामांमुळे उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ, मानसोपचार तज्ञ. मानसिक आरोग्य या संवादमालेत आज आपण तणाव निर्मित उदासीनता किंवा रिॲक्टिव्ह डिप्रेशन याचा विचार करणार आहोत. कोणतेही ताण तणाव नसताना केवळ मेंदूतील रासायनिक बदलांमुळं उदासीनतेचा आजार होतो याला एंडोजिनस डिप्रेशन असं म्हणतात. परंतु आयुष्यातील ताणतणाव समस्या यामुळे जेव्हा उदासीनतेचा आजार होतो या प्रकाराला रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणजे ताणतणावांना प्रतिसाद म्हणून निर्माण झालेली उदासीनता असं म्हटलं जातं. काही उदाहरणं पहा. अमेला अपेक्षित मार्क न मिळाल्यामुळं मेरिटवर MBBSची ॲडमिशन मिळाली नाही. आपण घरच्यांच्या आणि स्वतःच्याही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याची बोचणी त्याला लागली होती. तो एकटा एकटा राहायला लागला. मित्रात मिसळणं कमी झालं. सतत विचारात असायचा. आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असं तो बोलून दाखवायला लागला. श्रीधर रावानी मोठ्या उत्साहानं नवीन दुकान उघडलं होतं. जुन्या दुकानाकडे आता मुलगा लक्ष देत होता. परंतु नवीन धंद्यात पहिल्या वर्षातच तोटा झाला. त्यांचं कामावरचं लक्ष उडालं.

0: सतत चिंताग्रस्तता, चिडचिड चालू होती, झोप उडाली होती, घरातील व्यक्तींशी संभाषण कमी झालं होतं। म्हणजेच श्रीधरराव रिॲक्टिव्ह डिप्रेशनमध्ये गेले होते। सुनीताबाईंचे पती 8 वर्षापूर्वीच हार्ट अटॅकनं निवर्तले। मुलगा इंजिनियर होऊन परदेशात नोकरीसाठी गेला। आता मुलीचेही लग्न ठरले होतं। पतीच्या निधनानंतर अगदी नेटानं त्यांनी घर सांभाळलं, मुलांची शिक्षण पूर्ण केली, मुलाला नोकरी मिळाली, मुलीला चांगलं स्थळ मिळालं, याचा त्यांना केवढा आनंद झाला होता। पण आता मुलीच्या लग्नानंतर आपण एकट्या पडणार हा विचार त्यांना सतावायला लागला। त्यांची तहानभूक हरवली, उत्साह कमी झाला, सतत जुन्या आठवणी काढून त्या रडायला लागल्या। सतत बेचैनी, चिडचिड, कामात लक्ष नाही, हळवेपणा, सतत रडू येणं यांनी त्यांचं आयुष्य पार बिघडून गेलं। अर्चना प्रौढ कुमारिका, वय 32, ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करत होती। दिसायला फारशी बरी नसल्यामुळं अनेक स्थळांकडून नकार येत होते। लग्नाचं वय उलटून चाललं होतं। आई वडील चिंतेत आहेत हे तिला जाणवत होतं। सुरुवातीला अनेक गोष्टी धीरानं करणारी अर्चना आता निरुत्साही राहायला लागली। कामात लक्ष लागत नव्हतं, सतत चुका व्हायच्या। कपडे, पेहराव, मेकअप, एकंदरीतच जीवनातील उत्साह कमी झाला होता। मित्रमैत्रिणीत फारशी मिसळत नव्हती। भूक मंदावली होती, झोप कमी झाली होती, सतत उदासीनता, डोळ्याभोवती काळी वर्तुळ। सत्यजितराव 1 वर्षापूर्वी रिटायर झाले। 1-2 महिने बरे गेले, पण आता रिकामपण छळायला लागलं, एकटेपणा जाणवायला लागला। घरातील सर्वजण आपापल्या कामात गुंतलेले, नोकरीत असतानाची मान प्रतिष्ठा, लोकांच्या सतत संपर्कात असणं याची सवय झालेली, आणि आता आपण कुणाच्या कामाचेच नाही, आपली कुणाला गरज नाही, ही भावना मनात घर करायला लागली। चिडचिड, अस्वस्थता, उत्साह नसणं ही लक्षणं तर होतीच, पण त्यांचं कशातच मन लागेना। जेवण कमी झालं, ब्लड प्रेशर वाढलं, हे जीवन संपून टाकलेलं बरं असं वाटायला लागलं। ते उदास राहू लागले। पहा, जीवनातील ताणतणाव, समस्या यामुळं निर्माण झालेल्या या रिॲक्टिव्ह डिप्रेशनमध्येही मेंदूतील रसायनांमध्ये बदल झालेले असतात हे संशोधनांती सिद्ध झालेलं आहे। शिवाय जीवनातील समस्यांवर मात करणं खरं म्हणजे शक्य असतं, पण या व्यक्तींना कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असते। अशा वेळी औषधोपचारांचा चांगला उपयोग होतो, पण या व्यक्तींना समुपदेशनाची खरी गरज असते। निर्माण झालेल्या समस्येला तोंड कसं द्यायचं, त्याच्यावर मात कशी करायची, यासाठी उपलब्ध पर्याय कोणते, आपल्यासाठी उपयुक्त पर्याय कोणता, त्यासाठी उपलब्ध पर्याय कोणते आणि त्यापैकी आपल्यासाठी उपयुक्त पर्याय कोणता, अशा सकारात्मक विचारांकडे त्यांना नेण्यासाठी अनेक मानसोपचार पद्धतींचा उपयोग होतो। कधी कधी कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशन करणंही गरजेचं असतं। काही जणांना तर फक्त समुपदेशन पुरेसंही ठरतं, पण औषधोपचारांनी उदासीनता कमी झाली की रुग्ण स्वतःच आपल्या समस्येतून मार्ग काढतो व पुन्हा आनंदी जीवन जगू लागतो। समस्येकडे, ताणतणावांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं आवश्यक असतं। यासाठी योग्य औषधोपचार व समुपदेशन यांनी मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल। धन्यवाद।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab, and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA. PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry!
3: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जी आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर. तर त्या काळी माझ्याकडं वास्तविक बळी तर पाण्याची सोयही नव्हती, तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाडं लावली. आपल्या भागाला तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाड इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गावात तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची झाडं लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपल्या का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाडं कशी लावली,
0: हे हापूस आंबा फक्त कोकणात येतो
1: पण हे कसं काय याने केलं, हे काय मूर्ख आहेत काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्याला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाडं लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
0: बर,
1: फळाला आली, निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकडं कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्याच्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार. असं करत करत मी ती झाडं 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली आणि खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूर्वी माहीत नव्हतं. पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
0: हो ना,
1: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो तर तिथं ती जवळजवळ 300-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलो ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं आणि त्यामुळे माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं थोडं थोडं वाढत वाढत वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले, आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
0: अरे वा.
1: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
0: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं तुम्हाला?
1: हा, तर मनुष्यबळ कमी पडते म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडणे अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडं बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि क्रांती करत आहेत. आता आमच्या शेजारचे काही लोक, आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ओरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतो. पण आपण काहीच करायचं नाही, फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच काम करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही असं मला म्हणायचं.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
1: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
0: अच्छा.
1: जुनी 11वी.
0: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
1: शिक्षण बंद झालं.
0: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
1: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
0: अच्छा.
1: 10 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं. इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी बदली करत करत मला जयशंपूरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळं मी ते सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची स्थिती आहे त्या स्थितीत राबण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता सध्या?
1: मी आता सध्या आमची 3 मुलं आहेत. 3 मुलांची 3 सुना आहेत.
0: बर.
1: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
0: अरे
1: वा, अशी आमची व्यवस्था आहे.
0: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे तर. बर. मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात. म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
1: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच. कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक जण जर सर्व्हिसेस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर 1000-9 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
0: शेतकरी आहेत. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसू.

0: सकाळच्या ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी. पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
1: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल ह्या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50 रुपये किलो किंवा 25 रुपये किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळवत ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव.
0: बरं, मग तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
1: मला त्यासाठी स्थानिक लेवल ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
0: अच्छा.
1: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहिती नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायच्या शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळे मला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय आणि पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागतं, त्याच्या आयुष्यभर NPK त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळे मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्यांचं आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते.
0: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
1: नाही नाही, खरोखर आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर क्षारफळ झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेलेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायची असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केलं तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
0: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरिया सारखा आपण वापरतोय ज्याचा अति भडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
1: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाहीये. नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खतं आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचं विध्वंस होत चाललेलं आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटते सेंद्रिय शेती करत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटतं.
0: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडं सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडं वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडंसं पाठीमागं पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाहीये अध्यात्माकडं सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण जे आपल्या प्रपंचात किंवा आपल्या या व्यवहारात इतकी म्हणजे क्लिष्टता असते तरी सुद्धा आपल्याला शांती आणि समाधानाने जीवन जगता येतं असं मला वाटतं.
0: आणि आजकालचं जे धावपळीचं जीवन आपण बघतोय त्यामध्ये शांती आणि ही सुव्यवस्था तरी कुठेतरी नाहीशीच झाले, तर त्यासाठी सुद्धा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार का असेना असायलाच हवं.
1: असायलाच हवे, नव्हे असलंच पाहिजे असं माझं मत आहे. अध्यात्माशिवाय शांतीच उपलब्ध होणार नाही आहे. तुम्ही काहीही करा पण अध्यात्म हे कराच, कारण आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे. आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
0: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतो.

0: असतोच. तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
1: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे. गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता ती लोकी मुख म्हणजे. मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो देव ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय. परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
0: अच्छा.
1: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
0: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तर मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो. तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल, किंवा गुरुचं महत्व?
1: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातले जे कर्तव्यगार माणसं आहेत, त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत. की त्यांना संतांचे चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, असे प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळं त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरली तर त्याला सद्गुरु मिळेल, आणि सद्गुरुच मिळाला तर परमशांती मिळेल, आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल असं.
0: बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
1: बेळगावला येणं असं सहजासहजी झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
0: बर.
1: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक 2-4 वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथे बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या ह्या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या हिशोबानं मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला, मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला, काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं आणि या ह्याच्यानंच आम्ही इथं आलो.
0: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
1: बेळगाव आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
0: अच्छा.
1: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो, अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो, पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं, म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीव आणि चांगलंच असतं आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत, फार मला आनंद वाटला या भागातला.
0: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल थँक्यू. हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry!
3: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये: 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-24-71-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे बसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: इकनसू आणि आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत एक कथा. कथेचं नाव आहे झाले मोकळे आकाश आणि ही कथा आपल्याला सांगणार आहेत आरती आपटे.
1: माझ्या या कथेचं नाव आहे झाले मोकळे आकाश. ही कथा मी लिहिली होती मंथनच्या कथालेखन स्पर्धेसाठी ज्यात मला प्रथम क्रमांक मिळाला. ज्योती, अगं ज्योती, ऐकतस का? चल बांधा बांधी चालू कर, आपल्याला साताऱ्याला बदली झाली आहे. सोमवारीच ड्युटीवर रिपोर्ट करायचंय. देसाई घरात येता येता म्हणाले, हो का? पण यावेळी बांधा बांधीचं काम थोडंच आहे, कारण मी इथं बदलून आल्यावर सारं सामान काढलंच नाहीये. अहो पण रिटायरमेंटला जेमतेम 9 महिने असताना पुन्हा बदली? ज्योतीचा वैतागलेला आवाज ऐकून देसाई हसत म्हणाले, राहू दे ग, आणखी एक नवं गाव पाहू. हं म्हणत ज्योतीने तो विषय संपवला. साताऱ्याच्या जेलचे जेल इन्चार्ज म्हणून कार्यभार हातात घेतल्यावर देसाईंनी सर्व कैद्यांच्या फाईल्स मागवल्या. फाईल्स पाहता पाहता एका फाईलवरच्या नावावर देसाईंची नजर थोडीशी रेंगाळली. नाव होतं उषा कुट्टियन, गाव कुट्टनाड केरळ, गुन्हा खून. देसाईंनी सब इन्स्पेक्टर शालिनी कदमला बोलवून विचारलं, ही बाई इथली नाही, हा गुन्हा इथे घडला नाही, मग ही या जेलमध्ये का? सर, तिला स्पेशल रिक्वेस्टवर तिरुवनंतपुरम जेलमधून इथं आणलंय. केरळच्या एका मंत्र्याचा खून केलाय तिनं. अतिशय गरिबीतून स्वतःच्या कर्तृत्वावर वर आलेला नेता म्हणून खूप लोकप्रिय होता तो. अशा नेत्याला मारलं म्हणून तिच्यावर जेलमध्ये 2 वेळा हल्ला झाला, म्हणून तिला एवढं लांब पाठवलंय म्हणे सर. दुसऱ्याच दिवशी सकाळची हजेरी घेताना देसाईंची उषाशी गाठ पडली. मध्यम उंचीची, सावळी पण नाकीडोळी अतिशय रेखीव. एकदा नजर पडली की पुन्हा वळून नक्की पहावं अशी वाटणारी. पण त्या आकर्षक चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेषही दिसत नव्हती. रात्री जेवताना देसाईंनी विषय काढला, ज्योती तुला इथे एक काउन्सिलिंगसाठी एक केस मिळेल असं वाटतं. मनापासून आवडणारं काम करायला मिळणार म्हणून ज्योतीचे कान लगेच टवकारले. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? फक्त तिचं नाव आणि गुन्हाच तेवढा माहिती आहे. नाव आहे उषा आणि गुन्हा खून. हां, हेही कळलंय की तिनं एका जाहीर सभेत त्याच सभेच्या प्रमुख वक्त्याचा म्हणजेच तिथल्या मंत्र्याचा खून केलाय. कारण? ज्योतीने गरम भात वाढत विचारलं. ते इथं कुणालाच ठाऊक नाहीये, तिलाच विचारायचं ना. मग अगं हेच काम तुला करायचंय. जेलच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिचं असं अबोल राहणं तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे. उद्या सकाळी शालिनी कदम बाईंना घरी पाठवतो, तू त्यांच्याकडून हवी ती माहिती घे. देसाई आमटी भाताचा घास घेता घेता म्हणाले, देसाईंशी चमत्कारिक परिस्थितीत लग्न झाल्यावर त्यांच्याच सांगण्यावरून ज्योतीने मानसशास्त्राचा एक छोटासा कोर्स करून घेतला होता आणि ती जेलमधल्या कैद्यांचं काउन्सिलिंग करू लागली होती. सकाळी शालिनी कदम आल्या. ज्योतीने गरम चहाचा कप पुढे ठेवत विषय काढला, शालिनी ताई मला त्या केरळच्या कैद्याबद्दल सगळी माहिती हवी आहे. ज्योती म्हणाली, 532 नंबर उषा

0: नाही म्हणायला, शेजारच्या सेल मधल्या रूपाची छोटी मुलगी रडते तेव्हा ती थोडीशी अस्वस्थ दिसते, पण मॅडम ती अतिशय व्यवस्थित असते. तिचे कपडे, तिचं ताट, भांडं, सगळ्या गोष्टी अगदी स्वच्छ. तिचा मोकळा वेळ ग्रंथालयात किंवा बागकामात घालवते. तिला भेटायला आजवर कुणीही आलेलं नाही आणि तिला कोणाचं पत्रही आलेलं नाही. एकूण काय, ती एका स्वतंत्र बेटासारखी असते. शालिनी गेल्यावरही ज्योती बराच वेळ विचार करत राहिली. अनेक कैदी जे कुढत राहतात त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं तिनं अनेकदा पाहिलंही होतं. या मानसिक स्टॅग्नेशन मधून उषाचं जीवन खळाळतं व्हायला हवं असेल तर तिच्या मागील जीवनातील घटनांचा बोळा काढायला हवा असा विचार करून ज्योती उठली आणि तिनं देसाईंना फोन लावला. मग काहीसा विचार करून ती बाहेर पडली. काही फाईल्स आणि बरेचसे कागद घेऊन ती परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सारी कामे आवरून देसाईंबरोबर सातारा सेंट्रल जेलला ज्योती पोहोचली. गेट उघडताना तिच्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं. आपला प्रयोग यशस्वी ठरेल का अशी शंका देखील होती. ज्योती सोबत शालिनी कदम होत्याच. महिला कैद्यांच्या बॅरेक्स मध्ये त्या दोघी पोहोचल्या तेव्हा सर्व कैदी नाश्ता करीत होत्या. कदमबाईंनी बोट करून दाखवण्याआधीच ज्योतीची नजर त्या स्वच्छ साडीतल्या आकर्षक चेहऱ्याच्या सावळ्या मुलीवर रेंगाळलीच होती. उषा उपीट खायला बसली होती. तेवढ्यात एका दांडगट बाईने उषाच्या समोरची थाळी हिसकावली. कदमबाई काठी घेऊन पुढे सरसावणार एवढ्यात ज्योतीने त्यांचा हात पकडला आणि तोंडावर बोट ठेवून खून केली. हे सगळं होतानाच उषा शांतपणे उठली आणि पुन्हा उपीट वाढून घेऊन आली आणि त्या बाईपासून थोड्या अंतरावर बसली. पण ती बाई पुन्हा उषाजवळ आली आणि तिची थाळी ओढू लागली. आता मात्र ज्योती आणि कदमबाई पुढे सरसावू लागल्या. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की उषाने त्या बाईचा हात घट्ट धरलाय. तिच्या हाताची पकड चांगलीच घट्ट असावी, कारण त्या बाईला हात सोडवून घेण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. ज्योती आश्चर्ययुक्त आनंदानं पाहतच राहिली.
1: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आपण कथा ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका. ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनसू.

ना अंदाज कुठले ना अवधान काही कुठे जायचे यायचे भान नाही। जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा न कुठले नकाशे ना

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय आरती आपटे यांच्याकडून एक कथा.
1: थोड्या वेळाने सगळ्या सुशिक्षित महिला कैद्यांना एकत्र करून ज्योती बोलू लागली. मी तुमच्या प्रत्येकीसाठी एक एक फाईल आणि भरपूर सारे कागद आणले आहेत. तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी त्यात लिहून काढा. त्यामुळे मन शांत होतं, मनातला राग कमी होतो. काही वेळा जी गोष्ट फारच गुंतागुंतीची वाटते आणि ज्यातून तोडगा निघणं अशक्य वाटत असतं, त्या प्रश्नाचं उत्तर देखील अलगद येऊन समोर उभं राहतं. बोलता बोलता ज्योती थांबली. उषा, डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू से? उषाने मान होकारार्थी हलवली. मग ज्योती रोजच जेलला भेट देऊ लागली. रोज काही जणी आपण लिहिलेली गोष्ट कविता दाखवायला येत, पण 15 दिवस लोटले तरी उषाकडून काहीच नाही. न राहून ज्योतीनी कदंबाईंना विचारलं, उषा काही लिहिताना दिसते का हो? माझी दिवसा ड्युटी असते मॅडम, तेव्हा तरी काहीच लिहिताना दिसली नाही, पण रात्री काहीतरी लिहित असते असं रात्रीची कॉन्स्टेबल म्हणत होती. जवळजवळ महिना होत आला. एके दिवशी ज्योती जेलमध्ये आली तेव्हा उषा फाईल घेऊनच उभी होती. तिनं फाईल पुढे केली आणि काहीही न बोलता निघून गेली. तिथंच फाईल उघडून बघायचा मोह ज्योतीनं टाळला आणि ती घरी आली. घरी आल्या आल्या ज्योतीनं फाईल उघडली. इंग्लिश मध्ये लिहिलंय हे बरं झालं, ज्योतीनं विचार केला. उषाची फाईल बोलू लागली. आज घरी आले तेव्हा मुरली माझ्याशी लग्न करायचंय असं सांगत होते. आप्पांनाही विरोध करायचं काही कारण नव्हतं, कारण मी पण माझ्या प्रेमाची कबुली आधीच दिली होती. मुरली इलेक्ट्रिकल डिप्लोमा करून आमच्याच गावातल्या KE इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट्स या कारखान्यात नोकरीला लागले. दिसायला स्मार्ट आणि अतिशय साध्या असणाऱ्या मुरलींचा मला आवडलेला गुण म्हणजे त्यांचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव. लोकांना त्यांचं म्हणणं फारच लवकर पटायचं, त्यामुळे ते लवकरच कारखान्याच्या युनियनचे लीडर झाले. लवकरच आमचं लग्न झालं. मुरली, मी आणि मुरलींना लहानपणापासून सांभाळलेले आप्पाजी असं आमचं छोटंसं कुटुंब तयार झालं. आता मुरलीला अगदी जवळून पाहू लागले आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रेमात पडतच गेले. त्यांचे मित्र कामगार सतत घरी येत आणि मी पण आनंदाने सर्वांना कॉफी पाजत असे. संध्याकाळी आसपासची 10-12 मुलांची ट्युशन घेत असे आणि MSc पदवी असूनही मी घरीच खुश होते. पुढे कॉर्पोरेशनच्या निवडणुकींची घोषणा झाली. सर्व कामगार आणि गावातल्या अनेक मोठ्या प्रतिष्ठित लोकांचं म्हणणं पडलं की मुरलींनी आमच्या वॉर्डमधून ही निवडणूक लढवावी, नगरसेवक म्हणून आणखी काम करता येईल. मुरलींनी माझ्याशी सविस्तर बोलूनच आपली सहमती दर्शवली आणि बिनविरोध निवडूनही आले. दिवसभर फॅक्टरीत काम, मग युनियनचं काम आणि मग वॉर्ड मधल्या लोकांच्या तक्रारी. बोलता बोलता मी एके दिवशी त्यांना म्हणाले, मुरली, मला वाटतं तुम्ही नोकरी सोडून पूर्ण वेळ युनियनचं आणि वॉर्डचं काम करा. मी कॉलेजमध्ये लेक्चररच्या जॉबसाठी अप्लाय करणारच आहे. खूप समजावल्यावर मुरली तयार झाले आणि माझी नोकरी सुरू झाली. प्रत्येक कामात मला मुरलींचं पूर्ण सहकार्य आणि मदत असायची. सगळं कसं अगदी छान चाललं होतं. त्यात माझ्या प्रेग्नन्सीची गोड बातमी, स्वर्गाला अगदी तीनच बोटं. एके दिवशी मी कॉलेजहून घरी आले तर घराबाहेर गाड्या, दारात खूपशा चपला. मी आत गेले तर कुठल्याशा पक्षाची माणसं होती ती. माझ्या पाठोपाठ मुरली खोलीत आले. मी विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या पक्षाकडून लढवाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्यांना कोणतंही आश्वासन दिलेलं नाहीये, पण तू सांग काय करू मी? पण मुरली, विधानसभा निवडणुका, अहो त्यासाठी खूप खर्च होणार आणि आपल्या जबाबदाऱ्या देखील वाढतायत. आपलं बाळ ही माझी टॉप प्रायोरिटी आहे, पण ही संधी आहे माझं आवडतं काम वाढवायची, मुरली उत्तरली. पण मुरली, कोणत्याही पक्षाकडून नको, अपक्ष म्हणून लढू शकता का ते बघा ना. इतक्या घाईघाईत निर्णय घ्यायची गरज नाही आहे ग, अजून बराच वेळ आहे. इथेच बोलणं थांबलं आणि परत रुटीन सुरू झालं. निर्वाचन आयोगाने असेंब्ली इलेक्शनचं बिगुल वाजवलं. मुरलीच्या मनातलं हेरून मी कॉलेजमध्ये लोनची चौकशी करून ठेवली. मॅडम, अहो अपक्ष म्हणून लढलं तरी नंतर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे झुकावंच लागतं, कारण हे क्लार्क संथानम कुत्सितपणे हसत म्हणाला. मुरलीला ओळखणारी माणसं सुद्धा त्याच्याबद्दल असा विचार करू शकतात याची मला कीव आली. माझ्या डिलिव्हरीची वेळ आणि विधानसभा निवडणुकांच्या तारखा क्लॅश होणार असं लक्षात आल्यावर मुरली थोडेसे नर्वस झाले. कारण मला डिलिव्हरीसाठी बेंगलुरला जावं लागणार होतं. आई बाबा आता धाकट्या भावाकडे तिथेच राहत होते. 7व्या महिन्यातच मी बेंगलुरला आले कारण मुरली खूप बिझी झाले होते. रोज 4-5 वेळा फोनवर बोलणं व्हायचंच. त्यांच्या निवडणुकीच्या तयारीची प्रत्येक गोष्ट ते मला सांगत आणि माझी प्रतिक्रिया घेत. तिथं निवडणुका झाल्या आणि मी इथे एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुरली 5-6 दिवस बेंगलुरातच होते. निकालाच्या आदल्या दिवशी मुरली अगदी जड मनाने गेले. माझी उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. मुरलीने निवडणूक जिंकली. लेकीचा पायगुण म्हणून एकच दिवसाची धावती भेटही देऊन गेले. कोणत्याच पार्टीला बहुमत न मिळाल्यामुळे अपक्षांना फारच महत्व आलं. मी फोनवरूनच मुरलीनं या सगळ्यापासून दूर राहण्याबद्दल बजावलं. ते थोडे अस्वस्थ वाटले. दुसऱ्या दिवशी मुरलींना एका पार्टीने मंत्रीपद ऑफर केल्याचं कळलं आणि याच पार्टीने यांना इलेक्शन लढायला पैसा पण दिला होता हे मला खूपच उशिरा कळलं. मी लवकरात लवकर परत जाण्याची घाई करू लागले. पण मी निघायच्या आदल्याच दिवशी आई माझ्यासाठी थोडं सामान आणायला गेली आणि तिचा छोटासा ऍक्सिडेंट झाला. एक महिना पायाला प्लास्टर घातलं आणि आईसाठी मला इथंच राहावं लागलं. या सगळ्यामध्ये मुरलींचे फोनही कमी झाले. ते मंत्री झाले आणि फोन जवळजवळ बंदच झाले. आई बाबा माझी समजूत घालायचा प्रयत्न करत होते. महिन्याभराने मी येणार हे कळवण्यासाठी मी मोबाईलवर फोन केला तर एका अनोळखी माणसाने मिनिस्टर साहेबांचा PA अशी म्हणून ओळख दिली. मला न्यायला गाडी आली. तिरुवनंतपुरम येथे एका मोठ्या बंगल्यात आम्ही दाखल झालो. मिनिस्टर साहेब मीटिंग झाल्या झाल्या येतील असं सांगितलं गेलं. रात्री 1 मुरली आली. दारूच्या नशेत कोणा एका बाईच्या खांद्यावर हात घालून येणाऱ्या मुरलींना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी मुरलींना सांभाळायला गेले तर ती बाई म्हणाली, राहू दे मॅडम, माझं रोजचंच काम आहे हे, मी सुद्धा इथंच राहते. आदल्या दिवशी जागल्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला तर मुरली टूरवर निघून गेले होते. घरातल्या नोकराला आप्पाजींबद्दल विचारल्यावर कळलं की काही दिवस ती इथे राहिले पण आता ते कुट्टियांच्या त्यांच्या जुन्या घरी जाऊन राहत आहेत. टॅक्सी बोलावून मी तडक कुट्टियांना गेले. आप्पाजींनी अशा अशा गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून मी सुन्नत झाले. मुरलीच्या ज्या तत्वांवर भाळून आपण आपलं अख्खा आयुष्य त्यांच्याबरोबर घालवायचं ठरवलं त्या मुरलीमध्ये एवढ्या कमी वेळेत इतका मोठा आणि धक्कादायक बदल व्हावा या विचाराने मी खूप हताश झाले. इतक्यात माझा फोन वाजला. मुरलींच्या सेक्रेटरीनी सांगितलं, मॅडम तुम्ही आहात तिथून लगेच घरी या, सरांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मी घरी आले तेव्हा बाहेर पत्रकारांची गर्दी होती. त्यांच्यातून वाट काढत काढत मी आत गेले. मुरलींनी मला घाईघाईत खोलीत नेलं. मला कॉटवर बसवत मुरली म्हणाले, उषा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. या मूर्ख पत्रकारांनी माझ्यावर खोटे खोटे आरोप केलेत, माझं कुणाशी तरी अफेअर आहे असं म्हणून. आता विरोधी पक्षाचे माझा राजीनामा मागणार. प्लीज तुझी थोडी मदत हवी. मी उद्या एक जाहीर सभा घेणार आहे. तू तिथं माझ्याबरोबर यायचंय आणि फक्त एवढंच सांगायचंय की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. उद्या 11:30 गाडी पाठवतो. एवढं सांगून मी ते सगळं पचवायच्या आतच मुरली निघूनही गेले. मी किती वेळ तिथंच बसून होते मला कळलं सुद्धा नाही. आया येऊन बाळाला माझ्या हातात देईपर्यंत मी पुतळ्यासारखीच बसले होते. छे, काहीच अर्थ नाही या जगण्याला. काय करू, हे जीवनच संपवून टाकावं का? म्हणजे मुरलीनं चांगलाच त्रास होईल. नाही नाही, माझी काहीही चूक नसताना मी का शिक्षा भोगू. घर सोडून निघून जावं असं ठरवून मी झोपले. पण मनात खळबळ चालूच राहिली. पहाटेच मी बाळाला घेऊन आप्पाजींकडे गेले. त्यांच्याकडे त्याला सोपवलं आणि शांतपणे परतले. मुरलीने सांगितलेली वेळ केव्हाच टळून गेली होती. मुरलींचा एक माणूस कारजवळ उभाच होता. मी कारमधून सभेच्या ठिकाणी पोचले तेव्हा मुरलींचं भाषण चालू होतं. मी दिसताक्षणीच मुरलीने आपल्या PA मला स्टेजवर आणायला सांगितलं. मी स्टेजवर चढून मुरलीच्या शेजारी उभी राहिली. मुरलीनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझी ओळख करून दिली. मग ते म्हणाले, आता या सगळ्या खोट्या आरोपांवर माझी पत्नी उषा तुमच्याशी बोलणार आहे. मी माईक समोर उभी राहिली. हो, माझ्या मुरलींवर माझा पूर्ण विश्वास होता असं म्हणता म्हणता मी वळले आणि पर्समधली बंदूक काढली आणि दुसऱ्याच क्षणी मुरली खाली कोसळली. ज्योतीने फाईल बंद केली, फॅन चालू केला आणि हलकेच पुटपुटली. 12 या उषा या जेलमध्ये राहणार. 12 ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा काय होईल तिचं? तिलाही मिळेल का कोणी देसाई मला मिळाले तसे।
0: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण झाले मोकळे आकाश ही छानशी कथा ऐकली। ही स्वतः आरती आपटे यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्याच आवाजात आपण ऐकत होतो। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। त्यासाठी नंबर आहे 9019904। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। त्यासाठी नंबर आहे 9019904904। मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईल। पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 KLE कनसू। नमस्कार।

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

पत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टरची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: ಸಂಗೀತ ಪ್ರೇಮಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಜಿ ಪಿ ರಾಜರತ್ನಂ ಅವರಿಗೊಂದು ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM, KLE ಕನಸು.
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
3: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: KLE Pharmacy College, Umbalgavi, 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100 ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000 ಹೆಚ್ಚು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.

0: KL is Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KL's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
2: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जी आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठेही जाऊ नका, एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर. तर त्या काळी माझ्याकडं वास्तविक बोलत पाण्याची सोयही नव्हती, तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाडं लावली. आपल्या भागात तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाडं इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गाव तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु ती झाडं इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गाव तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची झाडं लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपल्या का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाडं कशी लावली,
0: हे हापूस आंबा फक्त कोकणात येतो,
1: पण हे कसं काय याने केलं, हे काय मूर्ख आहेत काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्याला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाडं लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
0: बर,
1: फळाला आली. निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकडं कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्याच्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार. असं करत करत मी ती झाडं 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली आणि खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूर्वी माहीत नव्हतं. पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
0: हो ना,
1: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो, तर तिथं ती जवळजवळ 300-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलो ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं आणि त्यामुळे माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले, आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
0: अरे वा.
1: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
0: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं तुम्हाला?
1: हा, तर मनुष्यबळ कमी पडते म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडणे अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि क्रांती करत आहेत. आता आमच्या शेजारचे काही लोक, आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ऑव्हरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतोय. पण आपण काहीच करायचं नाही, फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच कामं करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकते.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत?

0: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
1: अच्छा,
0: जुनी 11वी.
1: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
0: शिक्षण बंद झालं.
1: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
0: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
1: अच्छा.
0: 10 वर्ष सर्व्हिस केली. मग सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं. इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी बदली करत करत मला जयशंपूरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळे मी ते सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची शेती आहे त्या शेतीत राबण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता सध्या?
0: मी आता सध्या आमची 3 मुलं आहेत. 3 मुलांची 3 सुना आहेत.
1: बर.
0: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
1: अरे वा,
0: अशी आमची व्यवस्था आहे.
1: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे तर. बर. मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात. म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
0: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच. कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक जण जर सर्व्हिस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर 1000-9 लाख रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
1: शेतकरी
0: आहेत.
1: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा विणूतोणी 90.4 KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजचे भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी. पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
1: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल ह्या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50-50 किलो किंवा 25-25 किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळवत ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव
0: आहे. बरं, तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
1: मला त्यासाठी स्थानिक लेवल ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
0: अच्छा.
1: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहित नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायचे शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळं मला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय, पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागतं, त्याच्या आयुष्यभर NPK त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळं मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्याने जर आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते असं मला म्हणायचं.
0: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
1: नाही, खरोखरच आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर क्षारफळ झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेलेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायची असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केलो तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
0: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरिया सारखा आपण वापरतोय ज्याचा अति भडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
1: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाही आहे. नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खत आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचा विध्वंस होत चाललेला आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटतं सेंद्रिय शेती करत सुधारत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटतं.
0: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडे सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडे वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडंसं पाठीमागं पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाही आहे अध्यात्माकडे सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण जे आपल्या प्रपंचात किंवा आपल्या या व्यवहारात इतकी म्हणजे क्लिष्टता असते तरी सुद्धा आपल्याला शांती आणि समाधानाने जीवन जगता येतं असं मला वाटतं.
0: आणि आजकालचं जे धावपळीचं जीवन आपण बघतोय त्यामध्ये शांती आणि ही सुव्यवस्था तरी कुठेतरी नाहीशीच झाले, तर त्यासाठी सुद्धा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार का असेना असायलाच हवं.
1: हा, असायलाच हवे नव्हे, असलंच पाहिजे असं माझं मत आहे. अध्यात्माशिवाय शांतीच उपलब्ध होणार नाही आहे. तुम्ही काहीही करा पण अध्यात्म हे कराच, कारण आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे. आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
0: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतोच, तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
1: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे, गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी म्हणून सांगितले. मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो देव ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय, परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
0: अच्छा.
1: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
0: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तेव्हा मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो. तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल, किंवा गुरुचं महत्व?
1: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातले जे कर्तव्यगार माणसं आहेत त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत, की त्यांना संतांची चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, अशा प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळे त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरली तर त्याला सद्गुरू मिळेल आणि सद्गुरूच मिळाला तर परमशांती मिळेल आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल असं.
0: बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
1: बेळगावला येणं असं सहजासहजी झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
0: बर.
1: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक 2-4 वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथे बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या ह्या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या विषयावर मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला. काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं आणि या ह्याच्यानंच आम्ही इथे आलो.
0: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
1: बेळगाव आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
0: अच्छा.
1: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीव आणि चांगलंच असतंय आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत. फार मला आनंद वाटला या भागातला.
0: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्याबद्दल मी थँक्यू. हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.